0: கவிதைகள் பிரி பறக்குது கொடி. Wild Soul for Madurai Soldier und Wild Wild Woman hast du da gerade gehört. Der Song ist schon ein bisschen älter, im Dezember 2025 veröffentlicht. Wild Wild Woman, das Feature.
1: Mit, ja. Seitdem ist es aber nicht mucksmäuschen still geworden und die Gruppe, auch die einzelnen Persönlichkeiten, machen mit ihrem individuellen Musikprojekt weiter. Hey, I'm just a girl. Die Pointerashi Ai Berry aus der Rap-Group Wild Wild Woman hat genau heute ihren Track Berry dropped. Sie ist aber nicht die Einzige, die sich hören lässt. गलतियां करते फिर सुधारने का ढोंग करते पहले ये जख्म करते फिर ऊपर से नमक मलते बेटी बचाओ का नाटक बेटी पर अत्याचार रेपिस को मिलती टिकट मंत्री बनाती सरकार जब इनके काम आओ सानिया एम क्यू और माही गेन हैं zusammen den Song Tag vor 8 Tagen dropped. Jetzt aber der Track, der dich wieder daran erinnert, was für eine Bad Bitch eigentlich bist. Da der Track Baddie.